0: हेलो,
1: हेलो, दिस इज चंद्रशेखर.
0: यस, हु इज दिस ऑन द लाइन?
1: या, दिस इज चंद्रशेखर. हाय. हेलो.
0: अ कॉलर केम एक्चुअली, बट
1: हाय. हेलो.
0: इज जस्ट गॉन.